नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्साचेर तुमी आयकतात FM रेनबो. तेच वांगडा 1278 किलोहर्ट्साचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आनी म्हादय चॅनल. आयकपेनू आयज वार मंगळार, भारतीय सौर दीस 22 वैशाख शके 1948 म्हळ्यारूच 12 मे 2024. सकाळची 5:56 जातात. FM रेनबोच्या प्रसारणाक आता आमी सुरवात करतात. सुप्रभात.

आयकून आता ही कार्यावेची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत आयकूंक रावात आमची भक्ते गाण्याची कार्यावळ पुष्पांजली. सवर जावन 30 मिनटांचेर मुखेल खबरो जाल्या उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी जानकी अय्यर हांच्या गायनात आयकुया राग बसंत मुखारी. सातवर जावन 10 मिनटांचेर नमस्कार गोवा हे कार्यावळीत सच्च भशेणूत विचार किरण दिनविशेष सोबीत अशा संगीत आणि तरेकवार माहिती हे कार्यावळीत तुमकां आयकूंक मेळटली. सातवर जावन 25 मिनटांचेर प्रादेशीक खबरो. आठवर जावन 15 मिनटांचेर आयकूंक रावात कांतारांची कार्यावळ. नववरांचेर पन्न्या हिंदी फिल्मी गीतांचो आस्वाद घेवया सदाबहार हे कार्यावळीत. तरेकवार मराठी गीतां आमच्या आयच्या सकाळच्या सभेत 10:10 मिनटांचेर.

इकरेवर जावन 5 मिनटांचेर कोंकणी सुगम संगीत. आमच्या आयच्या दनपारच्या सभेत 12 जावन 10 मिनटांचेर चित्ररंजन. एक वर जावन 5 मिनटांचेर कातारांची कार्यावळ. 2 वरांचेर मराठी भावगीतां. दोनार जाऊन 32 मिनटां सावन तरीकवार पश्चिमी संगडीच्यो कार्यावळी. सुरवेक जूक बॉक्स हातूंत वाद्य संगीत. तीन वरांचेर रिदम एंड ब्लूज. 4 जावन 5 मिनटांचेर तुमच्या मागणीच्या पश्चिमी संगडीच्यो कार्यावळ. 5 जावन 10 मिनटांचेर रॉक ऑन. सांजवेचे सभेत 5 जावन 35 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत उस्ताद रईस खा हांच्या सतार वादनात ऐकूया राग दरबारी कानडा. त्याचप्रमाणे राग भैरवी. रेनबो सांज ही कार्य तुमकां ऐक मेळटली 7 जावन 5 मिनटांचेर. 7 जावन 10 मिनटांचेर फोन इन हॅलो चित्ररंजन. 9 जावन तरेकवार पश्चिमी संगडीच्या कार्यावळी. सुरवेक ट्युजडे ट्विस्ट ही कार्यावळ जावन आसली 9 जावन 15 मिनटांचेर. त्याच्या पयली 8 जावन 30 मिनटांचेर आयकुक्रवात पन्न्या हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळ सदाबहार. 10 जावन 5 मिनटांचेर द कंट्री म्युझिक आर. आणि निमण्या सुवातेर म्हळ्यार 11 जावन 10 मिनटांचेर हार्ट टू हार्ट. तर एकपणे ही आशिल्ली आमच्या कार्यावळीची रूपरेषा. ज्यो कार्यावळी तुमकां ऐकूंक मेळटल्यो आयच्या दिसा आमच्या तिनूय सभांनी.

ऐकपिनू सोवरत जाऊन 10 मिनटां आणि 30 सेकंद आतात तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचा हो FM रेनबो चॅनल. ऐकूया आमची भक्तिगणेश कार्यवळ पुष्पांजली आणि सुरवेक श्री गणरायाक हे नमन.

ऐकपण तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल आणि या खेळाक तुम्ही ऐकतात आमची भक्ती गाण्याची कार्यावळ पुष्पांजली.

पुष्पांजलि भक्तिगानाच्या या कार्यावळीत निम्न स्वातेर जय जयकार करूया आमच्या मायभुयेचो, तुस्ततीची मुक्त कंठान गावया आणि कीर्ततीची पुराय संसारात गाजोया.

नमस्कार और राजश्री कामत आणि असतकं मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लोकांक विदेशी वस्तू वाट्याचे थळावी उत्पादनां वापरपाचे, पेट्रोल आणि डिझेलाचो वापर कमी करपाचे, तशेंच मेट्रो, इलेक्ट्रीक वाहनां आणि भौशीक येरादारीचो चड वापर करपाचे आवाहन केलां. परिस्थिती सामान्य जाय मेरेन लोकांनी भांगर खरेदी करप टाळचे अशें तांणी मागलां. कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी सांगलां की भारताकडेन अन्नसाठो भरपूर असून देशांत अन्नाचो उणाव ना. कोटी तीर्थ कॉरिडॉराचें काम बेगीनूच दिवाळे जुवार सुरू जातलें अशी घोशणा मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केल्या. काल कांय पंचायत प्रभागा खातीर जाल्ल्या पोटवेंचणुकेच्या मतदाना उपरांत मतमेजणी जावन निकाल जाहीर जाल्यात. अंदू वर्सा हज यात्रेक गोंयांतल्यान 145 यात्री वचपाचे आसात, तातूंतलो पयलो 90 जाणांचो पंगड आयज मुंबयच्यान वचपाक भायर सरतलो. राज्यातले सगळ्या कामगार, कंत्राटदारांक आनी बांदकाम आस्थापनांक गोवा इमारत आनी हेर बांदकाम कामगार कल्याण मंडळाकडेन बेगोबेग नोंदणी करची अशी सुचोवणी कामगार आनी रोजगार आयुक्तान जारी केल्या. गोवा सायन्स सेंटरा वतीन 16 ते 18 मे ह्या काळात वैयक्तीक छंद प्रदर्शनाचें आयोजन केलां. संवसारीक वस्तू संग्रहालय दिसाचे फाटभुंयेर ह्या प्रदर्शनाचें आयोजन जाता. गोंय वैजकी महाविद्यालय आनी गोंय दंत महाविद्यालय अभ्यासक्रमांत घेवपी अर्थीक नदरेन दुबळो विभाग ह्या वर्गांतल्या विद्यार्थ्यांक तशेंच अनुसुचीत

आयकपणे तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचा हो FM रेनबो चॅनल. सकाळच्या बरोबर 11:33 आतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विदुषी जानकी अय्यर हांच्या गायनात राग बसंत मुखारी.

इष्टानु हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आम्ही ऐकतले विदुषी जानकी अय्यर हांचे गायन राग बसंत मुखारी. आणि आयच्या आमच्या सांजेच्या सभेत पाचवडा जाऊन 35 मिनिटांचेर आयकूंक रावात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत उस्ताद रईस खां हांच्या सदार वादनात राग दरबारी कानडा तशेंच राग भैरवी.

0: तुम्ही ऐकत आले विचार किरण, आणि आता आयच्या दिसा इतिहासात घडिल्ल्या मुखेल अशा कार्यावेचो नियाळ घेवपी कार्यावळ दिनविशेष.
1: दिनविशेष.

12 मे दिन विशेष. आयचो हो दीस कितल्याशाच खास अशा कारणांनी भरिल्लो दिश्टी पडटा. जगभरांत 12 मे हो दीस जागतीक परिचारिका दीस म्हणून पाळटात, इंटरनॅशनल नर्सीस डे. फ्लॉरेन्स नायटिंगेल हांच्या स्मरणांत हो दीस. फ्लॉरेन्स नायटिंगेल हांचो जल्म 12 मे 1878 हे दिसा इटलींत जालो. महायुद्धाच्या काळांत तांणी सैनिकांची जी सेवा केली ताचे खातीर तिका जगभरांत प्रतिष्ठा मेळ्ळी. सार्वजनीक आरोग्य आणि रुग्णालयांच्या विशयांत विशेष तज्ज्ञ म्हणून तिचें नाव घेतात. युद्धाच्या काळांत फ्लॉरेन्स नायटिंगेल हांणी जखमी आणि आजारी सैनिकांची सेवा दीस रात केली. सैनिकांचे वतीन तांच्या कुटुंबाक त्यो पत्र

दिनविशेष तुम्ही ऐकत आले. आयच्या दिसा इतिहासात घडिल्ल्या म्हत्वाच्या अशा घडणुकांचो हो आसलो नियाळ.

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।

आयकपनो 104 मेगाहर्ट्साचेर तुमी ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. सकाळची 7 वरां जावन 31 मिनटां जातात. ह्या खिणाक तुमी आयकतात कार्यावळ. नमस्कार गो.

आयकपनो, आयज सांवसारीक नर्स दीन म्हळ्यारूच परिचारिका दीस. 12 मे 1820 इटलींत जल्मिल्ल्या फ्लॉरेन्स नायटिंगेल ह्या अस्तुरेन आधुनीक नर्सिंगाची बुन्याद घाल्ले. तिच्याच यादस्तीक 12 मे हो दीस सांवसारीक परिचारिका दीस म्हूण मनयतात. युद्धकाळांत फ्लॉरेन्स नायटिंगेल हांणी जखमी आनी दुयेंत सैनिकांच्या सेवे खातीर रास दीस एकठांय केल्लें.

0: निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
1: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आलतीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
0: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फाउट 7020672710. ईमेल संपर्क
0: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे. येयात
0: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
1: आकाशवाणी, आकाशवाणी.
3: आयजपर्यंत तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचा हो FM रेनबो चॅनल. सकाळच्या बरोबर 7:45 येतात. या खिणाक तुम्ही आस्वाद घेतात तरीकवार माहितीसहित सोबीत अशा संगीताचा. नमस्कार गोवा हे कार्यक्रम.

ऐक मेनू सकाळची 8 वरां जावन 15 मिनटां आनी 40 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. ऐकूया तारीखवार रुचीक अशी कातरां. आणि कार्यावळीत सुरवीत मोगा आशेतालो गायतात.

तू आणि हांव गायताले नॅवेली परेरा आणि पौर्णिमा इशान तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल.

0: सांज आनीक मोगाची करपा खातीर एफ एम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर आसा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा.
1: काली जे बुम बांग बांग बुम बांग बांग बुम बांग जाता.
0: दर आयतारा एफ एम रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
2: हॅलो गोंयकारा.

जाणात तुम्ही एम्बॉयरान आपले नाव एम्बॉयर कसे घेतले ते? एम्बॉयरान आपले नाव आपल्या पसंदी अमेरिकेचो फामाद कलाकार चार्ल्स बॉयर हाच्या नावा पाटल्यान दवरले. ताचे बावतीजमाचे नाव मानुएल सांतान आगियार. तो जल्मल्लो अतुमराचे इकरावेर 1930 वर्सा मडकय फोण्या. तियात्र माचेर ताणें आपलो शिक्को 5 शेंकडे पासून मारून दवरलो. बॉयर मडगांवान कॅथलिक एड्युकेशन इन्स्टिट्यूटान शिकलो. इस्कॉलाक वेतनाच ताणें पयलें आपलें कांतार बरयलें आनी गायलें. कांतराचें नांवूय हांसपा सारकें. पुतान हाडल्या हो कॉल माय दाडायता कॉपॉल.

आजपर्यंत तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचा आकाशवाणी पणजी केंद्राचा हो FM रेनबो चॅनल आणि या खेळात तुम्ही ऐकतात तार्यावळ कातर.

0: नितळसाण महत्वाची, स्वतःच्या कुळीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान भलायकी.
1: ऐकूया आता काय खेळा भितरच, म्हणल्यार बरोबर 8:40 वाजून 40 मिनटांचेर ऐकूया कोंकणीतल्या राष्ट्रीय खबर आमच्या स्टुडिओतल्या.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुंयेर लोकांनी इंधन आनी विदेशी उत्पादनाचो वापर कमी करचो अशें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. भाजपाचे वरिष्ठ फुडारी हिमंत विश्व शर्मा आयज गुवाहाटीत आसामचे मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले. तांचे वांगडा आनीक 4 मंत्र्यांचो लेगीत जातलो सोपूतविधी. अंमलबजावणी संचालनालयान अस्तंत बंगालाचे आदले मंत्री सुजीत बसू हाका दक्षिण दमदम नगरपालिका भरती घोटाळ्या संबंधात अटक केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली ह्या देशांच्या 6 दिसांच्या दौऱ्यार वतले. आणि खेळात, आयपीएल क्रिकेटात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हांचे मदीं सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक विदेशी वस्तूच्या बदलाक थळावी उत्पादनां वापरपाचे, पेट्रोल आनी डिझेलाचो वापर कमी करपाचे, तशेंच मेट्रो, इलेक्ट्रीक वाहनां आनी भौशीक येरादारीचो चड वापर करपाचे आवाहन केला. वडोदरा गुजरातात एके कार्यावळीत उलोवप करताना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की परिस्थिती सामान्य जायमेरेन लोकांनी भांगर खरेदी करप टाळचे. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुंयेर कार्यालयात व्हर्च्युअल बसका आनी घरच्यान काम वर्क फ्रॉम होम हाका प्राधान्य दिवपाचेर तांणी भर दिलो. शाळांकूय कांय काळ ऑनलायन वर्ग सुरू करपाचो सल्लो प्रधानमंत्र्यांनी दिला. भाजपाचे वरिष्ठ फुडारी हिमंत विश्व शर्मा आयज गुवाहाटीत आसामचे मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले. शाराच्या खानापारा वाठारातल्या पशु वैजकी महाविद्यालयाच्या खेळा मैदानाचेर जावपी सुवाळ्यात आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य तांकां पदाचो आनी गुप्ततायेताचो सोपूत दितले. मुखेलमंत्र्यां वांगडा 4 मंत्री लेगीत सोपूत घेवपाचे आसात. भाजपा कडल्यान 2 आनी एजीपी आनी बीपीएफ कडल्यान दरेकी 1 मंत्री म्हळ्यार रामेश्वर तेली, अतुल बोरा, चरण बोरो आनी अजंता नेओग हे 4 मंत्री सोपूत घेतले. आसाम विधानसभेचे अध्यक्ष पदा खातीर आदले मंत्री रणजीत कुमार दास एनडीएचे उमेदवार आसतले असो उल्लेख शर्मा हांणी सोशल मिडियाचेर केला. शर्मा हांचो मुखेलमंत्री म्हणून हो सेगीत दुसरो काळ जाल्यार आसामात एनडीए सरकाराचो हो 3रो कार्यकाळ आसा. सोपूत घेवपाच्या सुवाळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

0: भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन अशे जायते मानेस्त हाजीर आसतले. अंमलबजावणी संचालनालयान अस्तंत बंगाल सरकाराचे आदले उजो पालोवपी आनी आपतकालीन सेवा मंत्री सुजीत बसू हांकां दक्षिण दमदम पालिका महामंडळाच्या भरती घोटाळ्या संबंधी कोलकाता हांगा अटक केल्या. आदले टीएमसी सरकाराच्या काळात बसू हांणी अर्थीक फायद्याच्या बदलाक दक्षिण दमदम नगरपालिका खाला वेगवेगळ्या पदांखातीर सुमार 150 उमेदवारांची शिफारस केली अशें ईडी अधिकाऱ्यांनी सांगला. पालिकेतल्या वेगवेगळ्या व्यक्तींक नोकरी दिवपाच्या बदलाक बसू हांणी घेतिल्ल्या फ्लॅटांच्या रुपात गुन्ह्यांवांतल्यान मेळिल्ल्या थेट येणावळीचो सोद ईडीन सोदून काढला अशें अधिकाऱ्यांनी सांगले. तशेंच ताच्या नियंत्रणाखाला बँक खात्यात जमा जाल्ली व्हड प्रमाणात रोख रक्कम सोदपाक तपास एजन्सीक यश मेळ्ळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोमनाथ अमृत पर्व उत्सवा वेळार गुजरातांतल्या सोमनाथ देवळांत प्रार्थना आनी महापुजा केली. ह्या जिर्णोद्धार जाल्ल्या देवळाची 75 वर्सां पुराय जाल्यात. खंयचोय देश आपल्या मुळाकडेन जोडिल्लो उरलो जाल्यारूच तो बरोच तेप घटमूट उरूंक शकता अशें म्हणून ह्या वेळार उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला की
1: पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर में 75 वर्ष पहले प्राण प्रतिष्ठा हुई तब भारत ने एक नई चेतना यात्रा शुरू की थी. आज 75 वर्ष बाद वही यात्रा और अधिक व्यापक रूप में हमारे सामने है. हमें इसे नई ऊंचाई पर लेकर जाना है. हमारे संकल्पों को पूरा करने में दादा सोमनाथ का आशीर्वाद हमेशा हमारे साथ रहे, यही प्रार्थना है.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आनी इटली ह्या देशांच्या 6 दिसांच्या भेटीक सुरवात करतले. 5 राष्ट्रांच्या ह्या भोंवडेच्या पयल्या पावड्यार प्रधानमंत्री मोदी शुक्रारा संयुक्त अरब अमिरातीत पावतले आनी थंय राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बीन जायेद अल नाहयान हांची भेट घेतले. दोनूय फुडारी द्विपक्षीय प्रश्नांचेर खासा करून उर्जा क्षेत्रातल्या सहकार्याचेर तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी आंतरराष्ट्रीय प्रश्नांचेर चर्चा करतले. घटमूट राजकीय, सांस्कृतिक, अर्थिक आनी लोकांमधल्या संबंधांचेर आदारिल्ली द्विपक्षीय व्यापक रणनीती भागीदारी आनीक वाडोवपाचे मार्गांचेर ह्या वेळार चर्चा जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला की भारताकडेन अन्न साठो भरपूर असून देशात अन्नाचो उणाव ना. नवी दिल्लीत भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांच्या वांगडा सायन्स एक्सलन्स फॉर हेल्थ थ्रू एग्रीकल्चर ट्रान्सफॉर्मेशन ह्या उपक्रमाचो संयुक्तपणान शुभारंभ करतना मंत्री उलयताले. मंत्री चौहान हांणी सांगले की भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय वैजकीय संशोधन परिषद हांणी संयुक्तपणान सुरू केल्लो हो उपक्रम लोकांच्या निरोगी जीवनशैलीक चालना दिवपाक मदत करतलो. उत्पन्न जावपी अन्न हे लोकसंख्येच्या भलायकेच्या गरजांकडेन सुसंगत असतले. हे सुनिश्चित करपाक सेहत अभियान एक आधारस्तंभ म्हणून काम करतलो. सेंद्रीय आणि शाश्वत कृषी पद्धतींक प्रोत्साहन दिवपाच्या गरजेचेर तांणी भर दिलो. जाका लागून नागरिकांची भलायकी सुधारपाक महत्वपूर्ण योगदान मेळटले अशें मंत्री चौहान हांणी सांगले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी धरी घाट ऑनरिहार प्रवासी गाडयेक 5वो बावटो दाखयलो. ही नवी रेल्वे सेवा माऊ आणि गाझीपूर जिल्ह्यातल्या प्रवाशांक परवडपी, सुरक्षित आणि सोयीस्कर जोडणी दितली. ह्या निमतान उलयतना मंत्री वैष्णव हांणी माहिती दिली की ही गाडी रोखडीच वाराणसी मेरेन वाडयतले. उत्तर प्रदेशात चालू आशिल्ल्या जायत्या महत्वाच्या रेल्वे मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचो मंत्री अश्विनी वैष्णव हांणी ह्या वेळार एक नियाळ मांडलो. गंगेचे दक्षिणेक प्रयागराज, कानपूर, आग्रा, दिल्ली मार्गाचेर एक मुखेल 4-लेन कॉरिडॉर तयार केला अशें तांणी सांगले. अस्तंत बंगाल राज्य सरकारान बांगलादेश शिमेचेर कुंडो बांधपा खातीर सीमा सुरक्षा दळाक जमीन हस्तांतरित

मजगती आज अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हांच्या मदी सांजे 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान आज आसाम, मेघालय, उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम वाठारात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू काश्मीरात गडगड आणि गारांच्या वादळाची शक्यता असा. हवामान खात्यान आज दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगड, बिहार आणि उत्तराखंडात वाऱ्याचो वेग वराक 6 किलोमीटर मेरेन पावतलो असो अदमास उक्तायला. तसेच उत्तर प्रदेश, झारखंड, अस्तंत बंगाल, ओडिशा, कर्नाटक आणि ईशान्य राज्यात आज गडगड आणि वीज पडपाची शक्यता असा. ही असा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागावरवी कंत्राटी पद्धतीचेर खबरा निवेदक घेवपाचे असात. ते खातीर अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असपाक जाय, पिराय 21 ते 50 वर्सां, कोकणी भाषेचे आणि अनुवाद करपाचे गिन्यान असप गरजेचे असा. इच्छूक उमेदवारांनी 17 मे 2026 मेरेन अर्ज करचो अशे कळीत केला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुयेर लोकांनी इंधन आणि विदेशी उत्पादनांचा वापर कमी करचो असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी केला. भाजपाचे वरिष्ठ फुडारी हिमंत विश्व शर्मा आज गुवाहाटीत आसामचे मुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतले. तांचे वांगडा आणिक 4 मंत्र्यांचो लेगीत जातलो सोपूतविधी. अंमलबजावणी संचालनालयान अस्तंत बंगालचे आदले मंत्री सुजित बसू हाका दक्षिण दमदम नगरपालिका भरती घोटाळ्या संबंधात केल्या अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवार सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली ह्या देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर वतले. आणि खेळात, आयपीएल क्रिकेटात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हांच्या मदीं सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

इशांत तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळचे बरोबर 8 वरां जावन 51 मिनटां आणि 40 सेकंद जातात. तुम्ही आयकतात कांतारांची कार्यावळ आणि ह्या कार्यावळीत फुडल्या सुवातेर आयकुया गोंयकारपण गायतात आयरीन आणि थॉमासीन कार्दोझ.

0: पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
0: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

आयकपनो सकाळची नवरात्रात तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. आमची मुखावेली कार्यावळ सदाबहार कायखिण्या भितर.

हे आसले लता मंगेशकर हाणी गायल्ले आह ह्या फिल्मातले गीत शैलेंद्र हांचे, संगीतकार शंकर जयकिशन. आनी सदाबहार हे कार्यक्रम फुडल्या सुवातेर हेमलता गायतात अखियों की झरोकों से ह्या फिल्मातले हे गीत.

हेमलता हंसा आवाजात अखियों की झरोखों से या फिर मतलब गीत तुम्हें आय कतले गीतकार आणि संगीतकार रविंद्र चाई कार्यावळ सदाबहार मुखारवत असताना सिलसिला या फिल्मा खातीर जावेद अख्तर हांची रचना ऐकूया गायतात लता मंगेशकर किशोर कुमार आणि संगती

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने वळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

ऐकपणे तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळची 9:19 आतात. या खिणाक आम्ही ऐकतात सदाबहार. आणि कार्यान्वित आता ऐकूया खामोशी या फिल्माखातीर गुलजार हांची रचना. गायतात हेमंत कुमार.

आणि कार्यावेत आता ऐकूया हसते जखम या फिल्मातले कैफे आजमी हांचे गीत, मदन मोहन हांचे संगीत आणि स्वर असा लता मंगेशकर हां.

0: भारतीय फिल्म इंडस्ट्रीतले एक मशहूर संगीतकार आर डी बर्मन, ज्यांका आम्ही फिल्म इंडस्ट्रीतले मौलादिक संगीत निर्देशक म्हणूनही ओळखतात.
1: बचना ए हसीनो लो मैं आ गया, ए बचना ए हसीनो.
0: संगीतकार आर डी बर्मन हांचो जन्म 27 जून 1939 सालात कलकत्ता हांगा झालो. संगीतकार सचिन देव बर्मन आणि गीतकार मीरा देव बर्मन हांचो चलो आर डी बर्मन, ज्यांका आम्ही पंचमदाय म्हणून म्हणतात.

ताणी जायत्या नव्या गायक कलाकारांक संद दिवन तांची कारकिर्द घडयली. पंचमदा हांणी उस्ताद अली अकबर खान हांचे कडेन सरोद वादनाचे आनी समता प्रसाद हांचे कडेन तबला वादनाचे शिक्षण घेतले. सलील चौधरी हांका ते आपले गुरु मानले.

सोलवा साल ह्या फिल्मान हे अपना दिल ह्या गीताक ताणी माउथ ऑर्गन वाजयल्ले। स्वतंत्र संगीत निर्देशकाच्या रुपान आमकां पळोवपाक मेळिल्ले तांचे पयले फिल्म छोटे नवाब।

1970 खरो लोकप्रियतेचो काळ सुरू झालो. म्युझिकल सुपरहिट फिल्म कटी पतंग ह्या फिल्मातल्या गीतांनी आणि मागीर ताणी संगीतबद्ध केल्ली तरेकवार गीतां सुपरहिट झाली. ती आयजूय बी आम्ही व्हडा उमळशिकेन आयकता.

राजेश खन्ना, किशोर कुमार आणि आर डी बर्मन हांचे त्रिकूट। जवळजवळ 32 फिल्मांनी त्यांनी बरोबर काम केला आणि ती फिल्मा आणि त्यातुतली गीता सगळी लोकप्रिय

संगीतकार आर डी बर्मन हांका बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड फावो झालो। तो फिल्म सनम तेरी कसम, मासूम आणि 1942 अ लव्ह स्टोरी या फिल्मा खातीर।

0: धरती माता या फिल्मातले उमा देवी, के एल सैगल आणि पंकज मलिक हांच्या आवाजातले गीत आम्ही ऐकताले. आणि इथल्या सदाबहार पन्ना हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ सोपता. ऐकपेनं 10 जाऊन 5 आतात ऐकूया काय खेळा भीतरच दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारित जावपी इंग्लिशीतल्यान खबरो.
1: Prime Minister Narendra Modi has urged people to save fuel and reduce the use of

श्रोतेहो, सकाळचे 10:10 आणि 40 सेकंद होत आहेत. आपण ट्यून केलेला आहे 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल. ऐकत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम काही क्षणांमध्येच.

उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं सुरेश भट यांचं. आणि मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं, भास्करबुवा बखले यांनी संगीतबद्ध केलेलं स्वयंवर या संगीत नाटकातील

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग। सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

श्रोते हो 105.4 MHz वर अपन ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल. सकाळचे ठीक 10:31:50 होत आहेत. या क्षणी आपण ऐकत आहात विविध रंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम.

0: लगन सरल माझल गिन झाल्या पासून अर ऐक मर्दनो कारण एकच
1: अर पण काय कारण
0: ऐक मर्दनो कारण एकच
1: अर वय पर सांग ना
0: अर ऐक मर्दनो कारण एकच कट्याळ सासू ना

श्रोतेहो, सकाळचे ठीक 10:45 होत आहेत. आपण ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना मंदारमाला या संगीत नाटकातील पंडित राम मराठे यांनी

0: मंदार माला या संगीत नाटकातील नारायण बोडस यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं गीत तुम्ही ऐकलत. पंडित राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेलं. श्रोतेहो, आपण ऐकता आहात विविधरंगी असा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून.
1: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत. विष्णू माय जग
2: विष्णू माय तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

आणि मराठी गीतांचा हा कार्यक्रम संपत असताना बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील जगदीश खेबूरकर यांचे गीत ऐकूया. एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

श्रोतेव 105.4 MHz आपण ट्यून केलाय आकाशवाणी पणजी केंद्राचा हा एफ एम रेनबो चॅनल. आता काही क्षणामध्येच म्हणजे बरोबर 11 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या.

Musically Yours 105.4 मेगाहर्ट्झचे ही असा एफ एम रेनबो सेवा. ऐकू बेनो, आता 11 वरां जावन 5 मिनटां आनी 40 सेकंद जाल्यात. येवकार तुमकां सगळ्यांक सुगम संगीताच्या सुंदर अशा ह्या कार्यावळीन सुरवेक ऐकूया उशा आमोणकर हांचो हो स्वर.

यावेळार तुम्ही ऐकत आहात सुगम संगीताची ही कार्यवळ. कार्यवळ पुढे वर्तना ऐकूया आरती नायक यांच्या आवाजात गजानन रायकर यांची ही गीतरचना.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

सुगम संगीताची कार्यवळ पुढे वर्तना ऐकूया. डॉक्टर साईश देशपांडे आणि हर्षा यांच्या आवाजात अविनाश चारी यांची ही गीतरचना. संगीतबद्ध केल्या डॉक्टर साईश देशपांडे यांनी.

105.4 MHz चेर या वेळार तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यवळ. कार्यवळीनं आता घेऊया हो लहानसोच विसव.

कडेवळीन आता ऐकूया गौतमी हेदे बामुळकर हांची हांचो हो स्वर. गीतरचना असा उषा नायक हांची आणि गीत संगीतबद्ध केला डॉक्टर साईश देशपांडे.

करेवळीन निमणेकडे ऐकूया. डॉक्टर शकुंतला भरणे हांचो हो स्वर. गीतरचना दोतर भिकाजी घाणेकर हांची.

2:32 सावन पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन सुरवे गायकाक ज्यूक बॉक्स ही कार्यावळ. 3:00 रिदम अँड ब्लूज. 3:30 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि ताजे उपरांत 3:32 रिदम अँड ब्लूज ही कार्यावळ. 4:00 हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करतली. 4:05 आयकूंक रवात पश्चिमी संगीताची मागणे गीतांची कार्यावळ. 4:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि परतून एकदा 5:00 आयकूंक रवात तुमच्या मागणे गीतांची कार्यावळ. 5:05 इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करतली. तशेंच 5:10 रॉक ऑन ही कार्यावळ.

कार्यवळीनं आता ऐकूया जान तेरे नाम ह्या फिल्मातलं हे गीत अलका याज्ञिक आणि कुमार सानू ह्यांच्या आवाजात. गीतरचना संगीतबद्ध केल्या नदीम श्रवण हाणी.

नमस्कार, हांव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुंयेर लोकांनी इंधन आणि विदेशी उत्पादनांचो वापर उणो करचो असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेट्रोल आणि भांगराविशी दिल्लो संदेश स्पष्ट आसा, देखून नागरिकांनी ही गजाल लक्षात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाक पाळो दिवचो पडटलो अशी प्रतिक्रिया मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. कोटी तीर्थ कॉरिडॉराचे काम बेगीनूच दिवाडे जुव्यार सुरू जातले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या. गोय सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयान 2026-27 शिक्षणीक वर्सा खातीर राज्यातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांनी पहिल्या वर्साची पदवी आणि डिप्लोमा

सुवाती खातीर केंद्रीकृत प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केल्या. ही ऑनलायन प्रवेश प्रक्रिया आयज 12 मे सावन सुरू जाल्या आनी 20 मे मेरेन चालू उरतली. इत्सूक विद्यार्थ्यांनी गोवा ऍडमिशन .समर्थ.ac.in ह्या अधिकृत संकेतथळाक भेट दिवन अर्ज सादर करू येतात. गोय सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहकारान पंडित योगराज नायक प्रतिष्ठान स्वरयोगी 2026 ही कार्यावळ घडून हाडटा. अंदू वर्सा हज यात्रेक गोयातल्या 145 यात्री वचपाचे आसात. तातूंतलो पयलो 90 जणांचो पंगड आयज मुंबय वचपाक भायर सरतलो. राज्यातल्या सगळ्या कामगार कंत्राटदारांक आनी बांदकाम आस्थापनांक गोवा इमारत आनी हेर बांदकाम कामगार कल्याण मंडळा कडेन बेगोबेग नोंदणी करची अशी सुचोवणी कामगार आनी रोजगार आयुक्तान जारी केल्या. अंमलबजावणी संचालनालयान अस्तंत बंगालचे आदले मंत्री सुजीत बसू हाका दक्षिण दम नगरपालिका भरती घोटाळ्यात संबंधात अटक केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रार सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली ह्या देशांच्या 6 दिसांच्या भोंवडेर वतले. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत आयज सांजे 7:30 वरांचेर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानार गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद पंगडामदी खेळ जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

करेवळीन आता ऐकूया ए दिल है मुश्किल ह्या फिल्मातलं गीत अरिजित सिंग हांचो हो स्वर. गीत संगीतबद्ध केला प्रीतम हाणी.

कार्यावळीनं आता ऐकूया जिंदगी तेरे नाम ह्या फिल्मातलं हे गीत, शान हंसो हो स्वर. गीत संगीतबद्ध केला साजिद वाजिधाणी.

0: ऐकू पण या वेळार तुम्ही ऐकतात चित्ररंजन ही कार्यावळ. कार्यावळीन घेऊया हो ल्हानसोच विसव.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी ठरायिल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे. येयात
2: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी आकाशवाणी.
0: चित्ररंजन कार्यावळीच्या निमण्याकडे ऐकूया. राहत फतेह अली खान आणि रेखा भारद्वाज हांच्या आवाजात बजरंगी भाईजान ह्या फिल्मातले हे गीत.

104 MHz चेर ही असा FM रेनबू सेवा आणि आता 1 वर जाऊन 5 मिनटां आणि 40 सेकंद जातात. कातरांच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. कार्यावळीन सुरवेक ऐकूया काळीज उस्तोरीचे हे गीत रिटा रोज आणि आल्फ्रेड रोज हांच्या आवाजात.

ऐकू मी तुम्ही या वेळार तुम्ही ऐकतात का आतारांची ही कार्यावळ आता बरोबर 1 वर जाऊन 30 मिनटांनी काय किणा तूच ऐकूंक रवात कोंकणीतल्यान मुखेल खबरो आणि परतून मेळूया मुखेल खबरा उपरांत कातारांच्या कार्यावळीन.

संचालनालयान 2026-27 शिक्षणीक वर्सा खातीर राज्यांतल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांनी पहिल्या वर्साची पदवी आनी डिप्लोमा सुवाती खातीर केंद्रीकृत प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केल्या. ही ऑनलायन प्रवेश प्रक्रिया आयज 12 मे सावन सुरू जाल्या आनी 20 मे मेरेन चालू उरतली. इच्छूक विद्यार्थ्यांनी goaadmission.samarth.ac.in ह्या अधिकृत संकेतथळाक भेट देऊन अर्ज सादर करूं येतात. गोंय सरकारच्या कला आनी संस्कृती संचालनालयाच्या सहकारान पंडित योगराज नायक प्रतिष्ठान स्वरयोगी 2026 ही कार्यावळ घडोवन हाडटा. ही कार्यावळ बिरेस्तारा 14 मे दिसा सांज वेळार 6 वरांचेर पाटो पणजेच्या संस्कृती भवनांतल्या भोवद्देशीय हॉलांत जातली. गोंय राज्य जैवविविधताय मंडळाचे वांगडी सचीव डॉ प्रदीप सरमुकादम ह्या कार्यावळीचे मुखेल सोयरे आसतले, जाल्यार कला आनी संस्कृती खात्याचे संचालक विवेक नायक हे मानाचे सोयरे आसतले. संगीत कार्यावळीत नामनेचे कलाकार तबलावादक पंडित सत्यजीत तळवलकर आनी सतारवादक पंडित रवी च्यारी आपली कला सादर करतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

येवकार परतून एकदां कांतारांच्या कार्यावळीन. कार्यावळीन आता ऐकुया सांग सांग पारक्या हे गीत. लॉना आनी एबी हांचो हो आवाज.

श्रोते हो, FM रेनबो सेवेच्या प्रसारणात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया काही भावगीते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगेश चव्हाण यांचा हा स्वर. गीतरचना संजय कांबळे यांची आणि संगीतबद्ध केली आहे अभिजित राणे यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया भीमराव पांचाळे यांचा हा स्वर. गीतरचना कवी सुरेश भट यांची.

कार्यक्रमात यानंतर राजश्री लेले यांचा हा स्वर. गीतरचना चंद्रशेखर सानेकर यांची.

हा स्वर होता स्वप्नील बांदोडकर यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सलील कुलकर्णी यांचा हा स्वर, गीतरचना बाभ बोरकर यांची.

सुंदर अशी ही गीतरचना होती बाभ बोरकर यांची. श्रोते हो, भावगीतांच्या कार्यक्रमात आता निरोप द्या, पुन्हा भेटूच. आणि आता 2:30 होत आहेत, ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या आणि त्यानंतर ज्यूकबॉक्स हा पश्चिमी संगीताचा कार्यक्रम.

नमस्कार, हांव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज राष्ट्रपती भवनांत जाल्ल्या कार्यावळींत नर्सींग मळार दिल्ल्या उत्कृश्ट योगदाना खातीर 15 परिचारिकांक नॅशनल फ्लॉरेन्स नायटिंगल पुरस्कार भेटयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नव्यान वेंचून आयिल्ले मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांच्या फुडारपणा खाला अस्तंत बंगालाचे पहिले मंत्रीमंडळ बसकेंत घेतिल्ल्या निर्णयांची तोखणाय केल्या. भाजपाचे वडील फुडारी हिमंत विश्वा शर्मा हांणी सेगीत दुसरे खेपे आसामाचो मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतलो. राष्ट्रीय चाचणी संस्था म्हळ्यार एनटीएन हांणी वैजकीय शिक्षणांत प्रवेश मेळोवपा खातीर 3 मेक घेतिल्ली नीट यूजी 2026 परिक्षा रद्द करपाचो निर्णय घेतला. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुंयेर लोकांनी इंधन आणि विदेशी उत्पादनांचो वापर उणो करचो अशें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिल्लो संदेश स्पश्ट आसा, देखून नागरिकांनी ही गजाल लक्षात घेवन तांच्या मार्गदर्शनाक पाळो दिवचो पडटलो अशी प्रतिक्रिया मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. कोटी तीर्थ कॉरिडॉराचें काम बेगीनूच दिवाडे जुव्यार सुरू जातले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या. गोंय सरकाराच्या उच्च शिक्षण संचालनालयान चालू शिक्षणीक वर्सा खातीर राज्यातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांनी पहिल्या वर्साची पदवी आणि डिप्लोमा सुवाती खातीर केंद्रीकृत प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केल्या. ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आयज 12 मे सावन सुरू झाल्या आणि 20 मे मेरेन चालू उरतली. इच्छुक विद्यार्थ्यांनी गोवा ॲडमिशन .समर्थ.ac.in ह्या अधिकृत संकेतस्थळाक भेट देऊन अर्ज सादर करू येतात. गोय सरकारच्या कला आणि संस्कृती

संचालनालयाच्या सहकारान पंडित योगराज नायक प्रतिष्ठान स्वरयोगी 2026 ही कार्यावळ घडोवन हाडटा. ही कार्यावळ बिरेस्तारा 14 मे दिसा सांजवेळार 6 वरांचेर पाटोप पणजेच्या संस्कृती भवनातल्या बहुउद्देशीय हॉलात जातली. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत आज सांजे 7:30 वरांचेर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानार गुजरात टायटन्स आनी सनरायझर्स हैदराबाद पंगडामदी खेळ जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आणि सुपूतविधी सोहळ्याक हाजिरी लावन आसामचे मुखेलमंत्री हिमंत विश्व शर्मा आणि हेर चार मंत्र्यांक परबी भेटयल्यात. राष्ट्रीय चाचणी संस्था म्हळ्यार एनटीएन वैजकीय शिक्षणात प्रवेश मेळोवपा खातीर 3 मेक घेतिल्ली नीट यूजी 2026 परीक्षा रद्द करपाचो निर्णय घेतला आणि सीबीआय चौकशी करपाचो आदेश दिला. गोय सरकाराच्या उच्च शिक्षण संचालनालयान 2026-27 शिक्षणिक वर्षा खातीर राज्यातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांनी पहिल्या वर्षाची पदवी आणि डिप्लोमा सुवाती खातीर केंद्रीकृत प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केल्या. ही ऑनलाईन प्रवेश परीक्षा आज सावन सुरू झाल्या आणि 20 मे मेरेन चालू उरतली. इच्छुक विद्यार्थ्यांनी गोवा ऍडमिशन .समर्थ.ac.in या अधिकृत संकेतस्थळाक भेट देऊन अर्ज सादर करू येतात. गोय सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहकारान पंडित योगराज नायक प्रतिष्ठान स्वरयोगी 2026 ही कार्यावळ घडवून हाडटा. ही कार्यावळ बेरेस्तारा 14 मे दिसा सांज वेळार 6 वरांचेर पाटोप पणजेच्या संस्कृती भवनातल्या बहुउद्देशीय हॉलात जातली. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत आज सांजे 7:30 वरांचेर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानार गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद पंगडामधी खेळ जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी जाणून घेऊया आईच्या कार्यावळींची रूपरेषा. आमच्या एफ एम रेनबो चॅनलाची 5:35 ऐकू पाकरावात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत उस्ताद रईस खान हांचे सतारवादन. रेनबो सांज सात वरां 10 मिनटांचेर फोन इन कार्यावळ हॅलो चित्ररंजन, जाल्यार 8 वरांचेर आयकुपाक रावात कातारां, 8:30 वरांचेर सदाबहार गीतांची कार्यावळ. नऊ वरां 15 मिनटांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ ट्यूजडे ट्विस्ट, जाल्यार 10:05 द कंट्री म्युझिक आर. आणि रातच्या 11:10 हार्ट टू हार्ट. तर आमच्या कार्यावळी तुम्ही रातच्या 12:05 मेरेन ऐकू येता 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो. ऐकत रावत हॉट चॅनल.

0: तारखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
0: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

आकाशवाणी पणजी 5:35 जाल्ली आसात. ऐकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. कार्यावळींत आज ऐकुया उस्ताद रईस खां हांचें सतारवादन. आपल्या सतारवादनांत सुरवेक ते सादर करतात राग दरबारी कानडा.

उस्ताद रईस खान च्या 70व्या आयकली भैरवी इतल्यान ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोंपता. हिंदीतल्यान खोबरू आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतात.

104 MHz FM Rainbow, du mig dat Rainbow Sands. Mog ik ben nu? Aicha ja Rainbow Sands kan je weet, amizan geo ja, kai kaso shogazali, jo amcha bharatatlea, wegwegak shitratlen amjigden paulet. Pradhyabha Kuljit Kaur Marhas, hancha grahavidnyan ane brahman shastrat, rasayan shastratlea, aplea kasa yugdana katir 2026 versa, मेटोरियकल सोसायटीची फेलो म्हणून दिसून आयली. हो प्रतिश्ठीत मान मेळोवपी ती पयली भारतीय मनीस आनी माफ करात परतीय पयली भारतीय महिला जाल्यार देवेंद्र लाल आनी जे एन गोस्वामी हांच्या उपरांत तिसरी भारतीय शास्त्रज्ञ.

समीर करपे हांचो स्वर आमी आयकलो ह्या गीता खातीर. मुगळे पेनो झारखंडातल्या रांची हांगाच्या 7 वर्सां पिरायेच्या इशांक सिंग ह्या माणकुल्यान 30 एप्रील 2026 दिसा श्रीलंकेसावन भारत मेरेन 29 किलोमीटर दर्या पलतड पार मारून जागतीक विक्रम केलो. श्रीलंकेतल्या तलाईमन्नार ते तामिळनाडूतल्या धनुषकोडी मेरेनचो हो प्रवास ह्या माणकुल्यान 9 वरां 50 मिनटांनी पार केलो. ताचो हो विक्रम युनिवर्सल रेकॉर्ड्स फोरम ह्या संस्थेन पारखून इशांक सिंग हाका यंगेस्ट अँड फास्टेस्ट पार्क स्ट्रेट स्विमर ही पदवी दिल्या. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज.

विशाल दादल्यांनी ह्यांचो आवाज आम्ही ऐकलो 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो. तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज मोगळ्याक पेनं बरोबर 6:30 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो आमी आयकुपाक दितात आमच्याच स्टुडिओंतल्यान.

105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो मगळा एकपेनो तुम्ही ऐकत आहात कार्यावळ रेनबो सांज. हा वसा अंजली तुमच्या सांगत आहात या किनाक. तर मगळा एकपेनो आज आमच्या रेनबो सांज कार्यावळीत आम्ही जाणून घेत आहात काय अशो गजाली जाणी भारताचे नाव उचेल्या पावण्यावर पावयला. तर दिव्या सिंग या महिलेन माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पात सायकल चलोवन एक पराक्रमाचे आपले दायज दवरला. 24 मार्च 2026 वर्सा 26 दिसा ती या माउंट बेस कॅम्पाचेर सायकल घेवन पावली. 16 मार्च काठमांडूत सुरू जाल्ली ही मोहीम तिणे 14 दिसांनी पुराय केली आनी हो पराक्रम साधपी ती पहिली भारतीय बायल.

कार्यवळ असा रेनबो सांज आणि गीत आम्ही ऐकलंय मंदार आपटे आणि प्रीती निमकर जोशी यांचं जोडस्वर या गीताक 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो कार्यवळीत या खिणाक ऐकूया अभिजित आणि संजीवनी यांचं जोडस्वर.

सिद्धनाथ बुयाव हांचो जो आवाज या गीताक 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो मोगळेक पेन वयतल्यान ही रेनबो सांस कार्यावळ हांगा सोंपता. हांव अंजली तुमचो या कार्यावळींतल्यान निरोप घेता. बरोबर.

0: म्युझिकली यो 105 चौचर मी घाईड्स एफ एम रेनबो मोगळा एक पेन तुमका सगळ्यांक माय मोगाचो उर्बे भरीत येवकार फोन इन हॅलो चित्ररंजन कार्यावळींत हांव आसा अंजली तुमच्या सांगा थाक या खिणाक आनी कार्यावळींत फोन करपा खातीर आमचो फोन नंबर आसा 2421285 किंवा 2224457 0832 आमचो पिनकोड नंबर. तर बेगिनात बेगीन तुमचो फोन उखलात आनी आमचो नंबर डायल करून तुमचो कॉल आमचे मेरेन पावोनी जेणे करून तुमची आवडटी गीतां तुमचे मेरेन पावतली. 105.4 मेगाहर्ट्ज एफ एम रेनबो कार्यावळींत या खिणाक आयकुया किशोर कुमार हांच्या स्वरांतलें हें गीत.
1: होठों पे रंगत है दिल में मोहब्बत है क्या जिसमें औरत है बस जन्नत ही जन्नत है.

0: गम से बिखर जाऊं, जी से गुजर जाऊं।
1: कार्यवळेचा फोन इन हॅलो चित्रंजन पोया मग ऐकपे नो आमच्या या कार्यवळीत आमचा पहिला कॉलर कोण असा। हॅलो
2: हॅलो
1: नमस्कार येस अमित कसा असा।
2: हाय फ्रेंड मॅडम हाऊ आर यू।
1: हाऊ गुड सर। आज तुका खयचे गीत देऊ?
2: युट्यूबचा सॉन्ग फ्रॉम द फिल्म फील बिजी हिंदुस्तानी।
1: ओके आणि हे गीत तू कोणाक डेडिकेट करपाक सकता?
2: माया माली मेरी गेविंदा लुईसा डिमेंडो प्रणय गुरु प्रोजेक्ट चुका ऑल द गुरु कलर्स।
1: येस
2: काफर सर।
1: येस सर हंसर देव बरे करून बाबा मी रेग्युलरली आमका कॉल केल्याबद्दल।
2: ओके ओके
1: येस। तर म्हाका एकपणा हे आशिल्ले बाब अमित म्हापशेच्यान ताणें कॉल केल्लो आनी तांचे हे गीत फिर भी दिले हिंदुस्थानी फिल्मांतल्यान अभिजीत आनी अलका याज्ञिक हांचो जोडस्वर ह्या गीताक।

0: व उदरगत महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो हांणी दिल्या. मायकल लोबो हांणी ह्या नव्या इमारतीच्या बांदकामाची पळोवणी केली तेन्ना तांचे वांगडा कॅप्टन ऑफ पोर्ट्स आनी जीएसआयडीसीचे अधिकारी हजर आशिल्ले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं वृत्त निवेदकाच्या पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. पिराय 21 ते 50 वर्सां, पदवीधर, इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाचे आनी कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच प्रसारणाक योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोंय विधानसभेत अनुसूचित जमातीक आरक्षण दिवपी कायदो जाल्या उपरांत लेगीत ताची कार्यवाही विशीं सरकार गंभीर ना असो आरोप मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन संघटनेन केला. ह्या संघटनेच्या वांगड्यांनी आयज आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकार हांची मंत्रालयात भेट घेवन हो प्रस्न जाता तितले बेगीन सुटावो करचो अशी मागणी केली. आरक्षणाच्या कारवायेविशी अधिसूचणी जारी जायना तो मेरेन धरणे आंदोलन चालूच उरतले अशें संघटनेन स्पष्ट केला. राष्ट्रीय चाचणी संस्था म्हळ्यार एनटीएन पदवीपूर्व वैजकीय शिक्षणाच्या प्रवेशा खातीर ह्या म्हयन्याच्या 3 तारखेक जाल्ली नीट यूजी 2026 परिक्षा रद्द करपाचो निर्णय घेतला. पेपरफुटीच्या आरोपांची सखोल चौकशी करपाक सरकारान हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभाग म्हळ्यार सीबीआय कडेन दिवपाचो निर्णय घेतला. मे 2026 खातीर वेचलेले नोंदणी तपशील, उमेदवाराची माहिती आनी परिक्षा केंद्र अपरिवर्तीत उरतली आनी कसलीच नवीन नोंदणीची गरज ना आनी कसलेच अतिरिक्त परिक्षा शुल्क आकारचे नात. गोंयांत पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन आयज पत्रकार परिशदेंत घेवन स्पश्ट केलां. गोंयांत इंधनाचो मुबलक सांठो आसा अशी माहिती ह्या वेळार संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर हांणी दिल्या. गोंयांत दर सप्तकांत नेमान पेट्रोल टँकर येवपाक लागल्यात. पेट्रोलाच्या दरांत चर उतार चढाव हे विशीं अजून तरी कांय आदेश येवंक ना अशें तांणी म्हळां. नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अशा आमच्या शेजारच्या देशांक पळयल्यार तांकां उणाव आनी दरवाड जाल्या. ताचे तुळेंत गोंयची परिस्थिती खूब बरी आसा अशें गोंय पेट्रोल विक्रेते संघटनेच्या जळावंडारांनी पत्रकार परिशदेंत स्पश्ट केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पश्चीम आशियांतल्या संकटाच्या फाटभुंयेर परकीय चलन वाटपाक लोकांनी इंधनाची बचत करपाचें आनी विदेशी उत्पादनांचो वापर कमी करपाचें आवाहन केलां. वर्क फ्रॉम होम, ऑनलायन वर्ग, व्हर्च्युअल बसका आनी पेट्रोल आनी डिझलाचो कमी वापर ह्या सारक्या कोविड काळांतल्यो पद्दती परत सुरू करपाच्या आपल्या आदल्या आवाहनाचो तांणी पुनरुच्चार केला. परिस्थिती सामान्य जाय मेरेन भांगर खरेदी करप टाळचे हे विशीं तांणी आपले आवाहन परत केलां.
2: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, मेट्रो का उपयोग करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्चुअल मीटिंग और वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
0: कामगिरी आनी अभिनव संकल्पनाचेर आदारिल्ली शिबिरां घडोवन हाडून आनी आपणें तयार केल्लीं उत्पादनां हेर राज्यांनी आनी शेजारच्या देशांनी व्हरपाचो यत्न करून आप मजत गट समृद्ध करपाक जाय अशें मुखेल सोयरे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी सांगलें. हेर राज्यांनी गोंयांतल्यान वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्या उत्पादनांची आनी वस्तूंची मागणी वाडत आसा. तशेंच ते मतींत दवरून आनी बाजारांत सर्वेक्षण करून मागणी आशिल्लीं उत्पादनां तयार करपाचेर भर दिवचो, तशेंच तुळा करची न्हय आनी हेरां कडल्यान शिकचें आनी स्वताचीं उत्पादनां तयार करपाचेर लक्ष केंद्रीत करचें अशें तांणी सांगलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पश्चीम बंगालाचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी हांच्या फुडारपणाखालच्या पयल्या मंत्रीमंडळ बसकेंतल्या निर्णयांचें कौतुक केलां. सोशल मिडियाचेर एका पोस्टांत तांणी म्हळां की पश्चीम बंगालाचे जनतेचें कल्याण हें सर्वोच्च प्राधान्य आसा. राज्यातल्या जनतेक आयुष्मान भारत योजनेचो लाभ मेळपाक लागिल्ल्या खातीर मोदींनी आनंद व्यक्त केला. ही जगातली सगळ्यांत व्हड भलायकी योजना असून ती उच्च दर्जाची आनी परवडपी भलायकी सेवा सुनिश्चित करता अशें तांणी म्हळां. आनी म्हळां की दोट्टी इंजीन आशिल्लें सरकार प्रमुख केंद्रीय योजनांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करतले. आयपीएल क्रिकेटात आज अहमदाबादात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद मधला खेळ

0: कुमार सानू आनी अलका यज्ञिकांचो जोडस्वर ह्या गीता खातीर 105.5 मेगा हॅर्ट्झ FM रेनबो मुगळ एकपण होकार ह्या वेळेक येतात. तुम्ही फोन इन हॅलो चित्रंजन पळोवया आमचे बरोबर ह्या खिणाक आमचे कोण कॉलर आसात. हॅलो
1: हॅलो
0: नमस्
1: अंजली,
0: येस नमस्कार कसो आसा.
1: नमस्कार. आहा बरो. तुका लुईस उलयता.
0: येस लुईसा कितें म्हणटा.
1: बरें मू
0: हय सो गीत
1: आंबे
0: खंयचे.
1: हाडले.
0: हय आंबे खाल्ले सिजन न्ही आतां.
1: ओके सो म्हाका हें खाता दे कुछ ना कहो
0: ओके
1: इन पॉटी लव.
0: येस आनी हें गीत तूं कोणाक डेडिकेट करपाक सोदता.
1: चला अमित,
0: येस
1: एमी जोशुआ, ब्लांच कॅनरी, दिपाली
0: येस
1: आनी तुका.
0: येस चडान चड देव बरें करून बाब. लुईस आमकां रेगुलरली कॉल केल्ल्या बद्दल. तुजें हें गीत हांव स्टार्ट करता. एन्जॉय. कुमार सानू हांचो स्वर ह्या गिताक.

0: 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो कार्यावळ आसा. फोन इन हॅलो चित्रंजन मोगळ्याक बीन पळोवया आमच्या ह्या कार्यावळींत आमचो कॉलर आमच्या बरोबर कोण आसात. हॅलो,
1: हॅलो, गुड इवनिंग.
0: गुड इवनिंग.
1: येस
0: सिल्वेस्टर, तुझ्या आवाजातली एनर्जी ओळखूनच कळटा सिल्वेस्टर म्हणून. सांग सिल्वेस्टर. ओके, आणि डेडिकेशन चडान चड देव बरे. येस, देव बरे करून. येस, यू टू. ओके, तर मगळ्याक पेन हे आशिल्ले बाब सिल्वेस्टर म्हापशेच्यान. ते कॉल करतात आमचे रेग्युलर कॉलर्स आणि ताणी हे गीत मागयला मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचो जोडस्वर ह्या गीताक.

एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याग्निक यांचं जोड स्वर या गीताक साजन फिल्मातले हे गीत 105.4 मेगा हर्ट्स एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ फोन इन हॅलो चित्रंजन कार्यावळीतले हे निमाणे गीत लता मंगेशकर यांचं स्वर या गीताक मैने प्यार किया फिल्मातल्यानी हे गीत